तंग सजोगे नवास्तंग अरंगे नवास्तंग पंगे नवास्तंग गम्मे नवास्तः तरमे नवास्तंग जलाश्रे नवास्तंग निराश्रे नवास्तंग जाते नवास्तंग अपाते नवास्तंग अभजबे नवास्तस्त अजबे अदेसंग अदेसे नवास्तंग अपेसे नवास्तंग निर्नामे नवास्तंग निर्कामे नमो सर्वकाले नमो सर्वदयाले नमो सर्वरूपे नमो सर्वभूपे नमो सर्वखापे नमो सर्वथापे नमो सर्वकाले नमो सर्वपाले नमस्तास्तदेव नमस्तंग अपेहव नमस्तंग जनमे नमस्तंग सुभमे नमो सर्वगौणे नमो सर्वपहुणे नमो सर्वरंगे नमो सर्वपंगे नमो काल काले नमस्तस्तदयाले

जाय एहो साचा सोहिला साचे कर गाव गाव ता सोहिला घर साच है जिथे सदा सच त्यावे सचो त्यावे जात पावे गुरुमुख जिना बजावे एहो सच सबना का खसम है जिस बख्शे सोजन पावे कहे नानक सच सोहिला सच कर गावे आनंद सुनहो बड भागी हो सगल मनोरथ पूरे पार ब्रह्म प्रभ पाया उतरे सगल विसूरे दुख

अपना व्यर्थ पछाण हाथ दे राखे करे अपने सदा सदा रंग माण साचा साहेब

वाहे वाहे वाहे वाहे वाहे वाहे वाहे वाहे वाहे वाहे वाहे वाहे वाहे वाहे वाहे वाहे वाहे वाहे वाहे वाहे वाहे वाहे वाहे वाहे वाहे वाहे वाहे वाहे वाहे वाहे वाहे वाहे वाहे वाहे वाहे वाहे वाहे वाहे वाहे वाहे वाहे वाहे वाहे वाहे वाहे वाहे वाहे वाहे वाहे वाहे वाहे वाहे वाहे वाहे वाहे वाहे वाहे वाहे वाहे वाहे वाहे वाहे वाहे वाहे वाहे वाहे वाहे वाहे वाहे वाहे वाहे वाहे वाहे वाहे वाहे वाहे वाहे वाहे वाहे वाहे वाहे वाहे वाहे वाहे वाहे वाहे वाहे वाहे वाहे वाहे वाहे वाहे वाहे वाहे वा

0: ਵਾਹਿਗੁਰੂ ਵਾਹਿਗੁਰੂ ਵਾਹਿਗੁਰੂ ਵਾਹਿਗੁਰੂ ਵਾਹਿਗੁਰੂ ਵਾਹਿਗੁਰੂ ਵਾਹਿਗੁਰੂ ਵਾਹਿਗੁਰੂ ਵਾਹਿਗੁਰੂ ਵਾਹਿਗੁਰੂ ਵਾਹਿਗੁਰੂ ਵਾਹਿਗੁਰੂ ਵਾਹਿਗੁਰੂ ਵਾਹਿਗੁਰੂ ਵਾਹਿਗੁਰੂ
1: ਵਾਹਿਗੁਰੂ ਵਾਹਿਗੁਰੂ ਵਾਹਿਗੁਰੂ ਵਾਹਿਗੁਰੂ Bye. Bye.
0: Bahe, Bahe, Bahe, Bahe, Bahe, Bahe, Bahe, Bahe, Bahe, Bahe, Bahe, Bahe, Bahe, Bahe, Bahe, Bahe, Bahe, Bahe, Bahe, Bahe, Bahe, Bahe, Bahe, Bahe, Bahe, Bahe, Bahe, Bahe, Bahe, Bahe, Bahe, Bahe, Bahe, Bahe, Bahe, Bahe, Bahe, Bahe, Bahe, Bahe, Bahe, Bahe, Bahe, Bahe, Bahe, Bahe, Bahe, Bahe, Bahe, Bahe, Bahe, Bahe, Bahe, Bahe, Bahe, Bahe, Bahe, Bahe, Bahe, Bahe, Bahe, Bahe, Bahe, Bahe, Bahe, Bahe, Bahe, Bahe, Bahe, Bahe, Bahe, Bahe, Bahe, Bahe, Bahe, Bahe